0: कर दिल की होने लगेगी अफसाने.
1: You know it, so sing it. Now throw your hands up and say.